नमस्कार, हेलो, हेलो, सुनते पाच्छेन आमार कथा? आमार कथा आमी सुनते पाच्छि? हेलो,